0: दायो फोसावनो लानाय जादों सावस्रिनि जोथोन आयदा जों दिनै बायदियाव नोंथांमोननो खोनासंहोनो लानाय जादों आगोलावनो फोसावखांनाय डक्टर भास्कर ब्रह्मनि बुंथिनायाव गेस्ट्रिक आल्सार आरो बे बेरामखौ फोसाबनायनि राहा
1: गेस्ट्रिक आल्सार एबा रायजो राजाफोरा जायखौ सरासनस्रायै गेस्ट्रिक बेमार होननानै मिबथियो बियो जाबाय मानसिनि उदै सिङाव जानाय मोनसे रोखोमनि बेमार गुवारै बुंनो थाङोब्ला गेस्ट्रिक आल्सारा पेप्टिक आल्सार बेमारनि मोनसे बाहागो बे बेमारा मानसिनि उदै बिबुनि सिं थोरफोआव जानाय मोनसे रोखोमनि गाराय बे बेमारा मानसिनि उदै बिबुनि स्टमाक डिउडेनाम एबा एसोफेगास बाहागोआव जानो हागौ मानसिनि उदैनि बिबुआव मोनसे रोखोमनि रस सोमजियो जाय रसा मानसिनि जानाय बेसादफोरखौ हजम खालामनायाव हेफाजाब होयो बे रसानो जाबाय गेस्ट्रिक जुइस बे रसाव मोनसे रोखोमनि एसिड थायो बेयो जाबाय हाइड्रक्लोरिक एसिड जेब्ला बे रसा बांद्राय सोमजियो अब्ला उदै बिबुनि सिङाव गाराय खालामो आरो गेस्ट्रिक आल्सार जाहोयो गेस्ट्रिक आल्सार एबा पेप्टिक आल्सार जानायनि माखासे जाहोनफोरा जाबाय इनफेक्शन हेलिकोबैक्टर फाइलोरी मुंनि मोनसे बिजानुआ जुदि उदै बिबुआव इनफेक्शन खालामोब्ला बे बेमारा जानो हागौ मुलि माखासे रोखोमनि मुलिफोर जेरै पेन किलार तामहिनबा खर' सानाय मोदोम सानाय जरा जइन सानाय बेमारफोराव जानाय मुलिखौ जुदि गोबाव समनि थाखाय जायोब्ला बे बेमारा जानो हागौ स्मकिं सिगारेट एबा बिरि सोबनायाबो बे बेमारखौ जाहोनो हागौ थांखु सोबनाया थाखानाय बेमारखौबो गोब्राबसिन खालामो आरो फाहामनायाव हेंथा होयो एल्कहल जौ लोंनायनि थाखायबो बे बेमारा बांद्राय जालांनो हागौ स्ट्रेस एबा टेनसननि थाखायबो बे बेमारा जानो हागौ बायदि बायदि रोखोमनि टेनसन एबा स्ट्रेसफुल थासारिनि थाखायबो बे बेमारखौ जानाय नुनो मोनो ब्लाड ग्रुप ओ पजिटिव ब्लाड ग्रुपनि मानसिफोरनाव बे बेमारखौ बांसिन जानाय नुनो मोनो बिनिखायनो ओ पजिटिव ब्लाड ग्रुपनि मानसिफ्रा सांग्रांथि लानानै सोलिनाया गाहाम गेस्ट्रिक आल्सार जानायखौ माबोरै निबथिनो हायो एबा मा जायोब्ला बे बेमार जानायखौ सन्देह खालामनांगौ बे बेमार जाब्ला उदै सानाय एबा आलौनाय जानो हागौ हरखाबै उदै साखांनाय एबा आलौनाय मोननाय सरासनस्रायै उदै खालि थानाय समाव बांसिन जानाय नुनो मोनो एखमब्ला हर गेजेराव उदै साखांनाय जानानै हरखाब सिरि मोननो हागौ उदै सानायजों लोगोसे गोबालो गोबालो मोननाय एबा गोबानाय जानो हागौ बेरे फुंजा समाव बिसिनानिफ्राय सिखारनायनि उनाव उदै आलौनाय एबा गोबालो मोननाय जानो हागौ उदैखौ दुनाय बायदि मोननाय खर' गिदिंनाय बायदिफोरबो जानो हागौ गेस्ट्रिक आल्सारा गोबाव जायोब्ला एबा गोब्राब जायोब्ला माखासे रोखोमनि जेंना सोमजिनो हागौ जेरै थै गोबानाय एबा थै खिनाय जुदि गेस्ट्रिक आल्सारा उदै सिंनि बिबुआव जानाय गारायनिफ्राय थै गहोयो अब्ला थै गोबानाय एबा थै खिनाय जानो हागौ अबस्ट्राक्शन जुदि गेस्ट्रिक आल्सारा बिबु सिङाव बारायलांनानै आहार थांग्रा लामाखौ बन्द' खालामो अब्ला आहार जानाया बिबु सिङाव थाबथानो हागौ अब्ला गले गले गोबानाय उदै थोन थोन मोननाय जानो हागौ आरो मानसिया लासैनो हामख्रेंलांनो हागौ पारपरेशन बिबु सिङाव जानाय गेस्ट्रिक आल्सार एबा गारायनि थाखाय बिबुआ जिनो हागौ अब्ला बिबु सिङाव थानाय जानाय आहारफ्रा बिबुनिफ्राय बाहिरायाव ओंखारबोनानै इनफेक्शन खालामनो हागौ जायखौ पेरिटनाइटिस बुङो जायनि थाखाय मानसिया सेप्टिसिमिया जानानै थैलांनोबो हागौ केन्सार गेस्ट्रिक आल्सारा गोबाव जायोब्ला केन्सारबो जाहैयो एबा गेस्ट्रिक आल्सारनिफ्राय गेस्ट्रिक केन्सारसिम सोलायलांनोबो हायो बिनि थाखायनो जुदि सोरबा मानसिया उदै सानाय गोबालो गोबालो मोननाय उदै आलौनाय गोबानाय एबा उदै दुनाय बायदि मोननाय जायोब्ला थाबनो देहा फाहामसालियाव थांनानै देहा फाहामगिरिनि हेफाजाब एबा ट्रिटमेन्ट लानांगौ